मन मन मनं सहज विचारं सो मन निर्मल जित साच अंतर ज्ञान रतन सारं पै पाए भगत तर

जिन सृष्ट साजी सो कर कर वेखै, जिन सृष्ट साजी सो कर वेखै, तिस जेवड अवर ना कोई।

ना पाई, गुरमुख हर रस चाखिया, दर साचा सदा है साचा, साचा शब्द सो पाखिया।